देवता मानकर स्पर्श मात्र रामचंद्र उठी ये युद्ध क्षेत्र को चाह देखिले समस्त सैन्य माने निहत होती पंडित ये सहस्रान राम निहत हो जाइछि किंतु रामचंद्र देखिला आउ कोनो भयंकरी।